0: Bhikkhiyar Inda represents an extremely rich tradition. He and his family struggled with poverty and unemployment for a long time. And this Tarpa came to their rescue.
1: ते 10-12 वर्षापासून मी तर शिकायला लागलो, पण आता मला इकडं व्यवसाय नाही, पण दिपाळी गेली का वाद.
2: आय स्टार्टेड लर्निंग द तारपा वेन आय वॉज 10 to 12 इयर्स ओल्ड. आय डिड नॉट हॅव अ फिक्स्ड ऑक्युपेशन. वी डू नॉट प्ले द तारपा आफ्टर दिवाळी. पीपल यूज टू कॉल मी अँड आय वुड गो टू प्लेसेस लाईक अलांडी, जेजुरी अँड पंढारी.